0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: आता दीप भव MGM विद्यापीठ गीत. गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड, गायिका कविता कृष्णमूर्ती. MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत. अत्त दीप भव.

गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड, गायिका कविता कृष्णमूर्ती, MGM विद्यापीठ, गीत अत्तर दीपभ।

0: गुड मॉर्निंग नमस्कार आर जे अदनान तुमच्या सोबत आहे इन द शो
1: ऑल इज वेल आर जे अदनान का मॉर्निंग शो फ्रेशनेस लाइव रेडियो का फ्लो
0: ऑन एमजीएम 90.8 एफएम अँड आज आहे 15 सप्टेंबर. चला तर मग जाणून घेऊयात आजच्या दिवसाचं दिनविशेष काय. तर आजच्या दिवशी इतिहासात काय घडामोडी झाल्या होत्या. तर 1812 नेपोलियन बोनापार्टच्या नेतृत्वाखाली फ्रेंच सैन्य मॉस्कोमधील क्रेमलिनला येऊन धडकले होते. 1916 पहिल्या महायुद्धात पहिल्यांदाच रणगाड्यांचा वापर झाला होता. आणि 1935 भारताचे पहिले पब्लिक स्कूल द डून स्कूल सुरू झाले होते. आणि 1935 आजच्या दिवशी जर्मनीने देशातील ज्यू लोकांचे नागरिकत्व रद्द केले. आणि 1978 तीन वेळा बॉक्सिंग हेवी वेट विजेतेपद जिंकणारे मोहम्मद अली हे पहिले बॉक्सर बनले होते. 2000 ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे 27 ऑलिम्पिक्स सुरू झाले. तर हे होतं 15 सप्टेंबरचं काही महत्वाचं असं दिनविशेष. अशा आज इन्फोटेनमेंट आणि एंटरटेनमेंट सोबत ऐकत रहा आर जे अदनानचा हा शो.

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले हैं।
1: मी काका समर्थ शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा ह्याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा।

नमस्कार आरजे अदनान तुमच्या सोबता है ऑन एमजीएम 90.8 एफएम. तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा. आपण या गणेशोत्सवात अष्टविनायक गणपती बद्दल जाणून घेणार आहोत. तर आपण जाणून घेऊयात मोरेश्वर मंदिराबद्दल. मोरेश्वर मंदिर हे पुणे जिल्ह्यातील मोरगाव येथे आहे. हे गणपतीचे स्वयंभू मूर्ती पूर्वाभिमुख असून सोंड डावीकडे वळलेले आहे. बाप्पाच्या या लोभस व आकर्षक मूर्तीच्या डोळ्यांमध्ये व नाभीमध्ये हिरे जडविलेले आहे. तसेच मूर्तीवर नागाच्या फणांचे सुंदर छत्र आहे. इथल्या मूर्तीच्या दोन्ही बाजूस रिद्धी व सिद्धी उभ्या आहेत. तसेच पुढे उंदीर व मोर उभे आहे. अष्टविनायक यात्रेला सुरुवात मोरेश्वराच्या दर्शनाने होते व असे सांगितले जाते की या यात्रेचा शेवटही जर येथे झाला तर ही यात्रा खऱ्या अर्थाने सफल होते. तर या मंदिराची आख्यायिका आहे की गंडकी नगरीचा राजा चक्रपाणी आणि राणी उग्रा यांचा पुत्र सिंधू याला सूर्यदेवताने अमरत्वाचे वरदान दिले होते. त्याने अहंकार व असुरी वृत्तीने देवांवर आक्रमण करून आणले. त्यामुळे सिंधुसुराचा नाशिक करण्यासाठी देवांनी विघ्नहर्ता गणपतीकडे प्रार्थना केली. तेव्हा मोरावर आरूढ झालेल्या गणपतीच्या मोरेश्वर अवताराने सिंधुसुराचा वध केला व देवांना व पृथ्वीला त्याच्या त्रासातून मुक्त केले. अशी या मंदिराची आख्यायिका आहे. ऐकत रहा आरजे अदनान सोबत एमजीएम 90.8 FM. साथ है तो बात.

0: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in वर.

0: चतुर एक पैर है ना, या गोला बोलना या चतुर बोलना।
1: एक चतुर ना।

0: सो बात कुछ ऐसी है कि हर किसी की जिंदगी में एक सबसे बड़ा सवाल है और एक क्वेश्चन मार्क है, यार मेरे बाल बहुत झड़ते हैं यार, कहीं मैं पूरा गंजा तो नहीं हो जाऊंगा ना। मतलब लड़का हो या लड़की हो, सबसे बड़ा मुद्दा यही है, हेयर फॉल कैसे रोके। तो आज हम इसी पर बात करेंगे क्योंकि बहुतों के दिल में सवाल है, क्वेश्चन से, और बहुत सारे जो लोग है इन सब से जूझ रहे हैं आजकल एंड बड़ा परेशान भी है। तो अपने सुबह है प्रोफेसर डॉक्टर धनराज किते सर, स्किन एंड हेयर स्पेशलिस्ट MGM हॉस्पिटल। तर प्रश्न हाच आहे की एक्झॅक्टली सर केस गळण्याचं कारण काय असतं?
1: सर ऍक्च्युअली केस गळण्याचं कारण मुख्य एक असं असू शकत नाही, कारण हे एज नुसार जेंडर नुसार बदल, कुणामध्ये स्ट्रेस हा फॅक्टर आहे, कुणामध्ये इम्बॅलन्स डाएट हा फॅक्टर आहे, कुणामध्ये जेनेटिक फॅक्टर आहे, कुणामध्ये अपुरी झोप हा फॅक्टर आहे, कुणामध्ये पाणी म्हणजे वॉटर, हार्ड वॉटर हा फॅक्टर आहे। त्यामुळे मल्टिपल कारण आहेत, ते आपण ऍड्रेस करून ट्रीटमेंट करणं हे गरजेचं आहे।
0: आणि सर साधारण रोज किती केस गळणे हे नॉर्मल आहे?
1: ऍक्च्युअली लोकांमध्ये भ्रम आहे की 5-10 केस गळले म्हणजे आपल्याला काहीतरी डिसीज झालं, ऍक्च्युअली असं बिलकुल नाहीये। केस गळती ही 50-100 केस गळती ही नॉर्मल आहे, आपल्याला दिवसामध्ये 50-100 केस गळू शकतात। याच्या मागे जर आपले डेली 50-100 केस गळले तर पुढच्या लेटसे 4 वर्षांमध्ये आपण पूर्णपणे टकले होऊ, पण असं नाही। केसांचे रूट्स मात्र गळत नाही, फक्त केस गळतात, त्या 50 केसांमधून लगेच दुसऱ्या दिवशी नवीन 50 केस येतात। त्यामुळे दररोज 50 केस गळणे आणि 50 केस उगवणे ही एक सायकल आहे। जर ती सायकल डिस्टर्ब झाली म्हणजेच तुमचे दररोज 70 केस गळतात आणि 50 येत आहेत, तर अशा वेळी तुम्हाला मिड पार्टिशनमध्ये थिनिंग दिसणे, हेअरलाईन पाठीमागे जाणे असे तुम्ही ऑब्झर्व करू शकता आणि अशा वेळी तुम्ही डॉक्टरकडे जाणे गरजेचं आहे। बट नुसते 50 केस गळत आहेत आणि तुमची हेअर डेन्सिटी नॉर्मलच आहे तर काही घाबरण्याची गरज नाही, ही नॉर्मल सायकल आहे।
0: तर एक्झॅक्टली केस गळती पाठीमागे कारण काय आणि किती केस गळणे म्हणजे नॉर्मल आहे हे आता आपण जाणून घेतलं। केस हे स्ट्रेसमुळे गळतात का नाही हा सुद्धा एक प्रश्न आहे ना, त्याबद्दलही आपण बोलूयात बट थोड्या वेळानंतर। तोपर्यंत स्टे ट्यून्ड। Only on MGM 90.8.

0: स्ट्रेस घेतल्याने केस गळतात हे खरं आहे की खोटं? तर आपल्यासोबत आहे डॉक्टर धनंजय गीते सर, स्किन अँड हेअर स्पेशालिस्ट. त्यांच्यासोबत आज आपण हेअर फॉल बद्दल बोलत आहोत. तर सर, अनेकांना खूप स्ट्रेस असतो तो आणि यामुळे सुद्धा केस गळत आहेत का, हे कारण असू शकते का?
1: नक्की सर, 100% स्ट्रेस असेल तेव्हा तुमची केस गळती होते. याचं मी एक सायंटिफिक कारण सांगेल तुम्हाला, जे की सगळ्यांना माहीत असलं पाहिजे. आपले केस जे असतात ते 3 फेज मधून जातात, म्हणजेच हेअर सायकल मधून जातात. ग्रोथ फेज म्हणजेच अॅनाजेन फेज, ट्रान्झिशन फेज म्हणजे कॅटाजेन फेज, आणि रेस्टिंग फेज म्हणजे टिलोजेन फेज. नॉर्मली 10-15% केस हे रेस्ट करून 2-3 महिन्यामध्ये गळत असतात. जेव्हा आपल्याला स्ट्रेस येतो, म्हणजे तुमची एखादी सर्जरी झाली, तुम्हाला टायफॉइड झाला किंवा तुम्हाला डेंग्यू झाला किंवा तुम्हाला थायरॉइड डिटेक्ट झाला, तर तेव्हा तुमची बॉडी एका स्ट्रेसमध्ये असते. अशावेळी जे तुमचे ग्रोईंग फेजमधले 80-90% केस आहेत, त्यातले 10-15% केस एकदमच टिलोजन म्हणजे रेस्टिंग फेजमध्ये शिफ्ट होऊन जातात. आणि ते रेस्टिंग फेजमध्ये शिफ्ट झालेले केस 1-1.5 महिन्यानंतर किंवा 2 महिन्यानंतर एकदम गळायला लागतात. तुमच्या हात भरूभरू विंचरल्याच्या नंतर केस ते हातामध्ये येतात. तर याला टिलोजन इफ्लुएम म्हणजे एक प्रकारचा हा डिसीज आहे. तर अशा वेळी आपल्याला घाबरायचं काहीही कारण नाही आहे. आपण डॉक्टरकडे जाणे आणि अंडरलाईन कॉज नीट करून घेऊन केसाला न्यूट्रिशन देणे. तर हे गेलेले सपोज तुमचे 20% केस गेले, ते पूर्णचे पूर्ण केस पुढील 4 महिन्यामध्ये वापस येऊ शकतात. तर ही एक दिलासादायक बाब आहे सगळ्यांनी लक्षात घेऊन ट्रीटमेंट घेणे.
0: म्हणजे स्ट्रेस घेत जाऊ नका, त्याने सुद्धा तुमचा हेअर फॉल वाढतोय. आणि आपण बघतोय की सर, अनेक जण डाएट फॉलो करतायत वजन कमी करायला किंवा वजन वाढवायला, पण आपल्या केसांसाठी कशा प्रकारे आपण डाएट करू शकतो जेणेकरून त्याचा फायदा आपल्या केसांना होईल?
1: चांगलं वाला डाएट फॉलो केलं पाहिजे, ज्यामध्ये केसासाठी उपयुक्त गोष्टी असल्या पाहिजे. जसं की योग्य प्रमाणामध्ये प्रोटीन, आयर्न, झिंक, विटॅमिन D3, विटॅमिन B12 आणि इतर बॅलन्स्ड डाएट. जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर अशावेळी तुम्ही एग्स खाणे महत्वाचं आहे. जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर दूध, दही, डाळी, कडधान्य, नट्स, हिरव्या भाज्या तसेच योग्य प्रमाणात प्रोटीन घेणे महत्वाचं आहे. क्रॅश डाएटिंग आणि अचानक वजन कमी करण्याच्या नादामध्ये तुम्ही जर डाएट विसरलात तर अशावेळी तुमचे केस स्ट्रेसमध्ये जाऊन तुम्हाला टिलोजेनिक होऊन तुमचे केस गळू शकतात.
0: क्या बात है. तर हे सर्व फॉलो करा आणि तुमचे केस हेल्दी ठेवा. और फिर इसे देखिएगा, फरक तो होगा ही. एंड स्टे ट्यून्ड ओनली ऑन MGM 90.8 FM.

0: Let's talk about hair fall. You are listening to MGM 90.8 FM. आणि आपल्यासोबत आहे डॉक्टर धनंजय गीते सर, स्किन अँड हेअर स्पेशालिस्ट. तर सर, एक वेळ होता जेव्हा सर्वजण आपण ना तेल लावत होतो. आता आपण बघतोय की केसांना तेल लावण्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. तर तेल लावणं चांगलं आहे की नाही आणि यामुळे केस गळती थांबू शकते का?
1: तर यामध्ये सर एक मी सांगेल की 5% तथ्य आहे. कशा प्रकारे तथ्य आहे मी तुम्हाला सांगतो. जर आपण तेल लावलं नाही तर आपले केस ड्राय राहतील. ड्राय राहिले इरिटेशन होईल, इचिंग होईल, डँड्रफ वाढेल आणि आपले केस सेकंडरीली गळतील. बट जर तुम्ही रेग्युलर केस तेल लावलं तर अशा वेळी तेल म्हणजे काय, न्यूट्रिशन नाही आहे. तेल म्हणजे एक प्रकारचं मॉइश्चरायझर आहे जे तुमचे केस नरिश करतं आणि ते हेल्दी ठेव. नरिश केल्याने तुम्हाला केसांमध्ये कंडिशनिंग येते. तुम्ही कुठलं फॅन्सी किंवा हायफाय तेलवरती पैसे खर्च न करता आपलं कोकोनटचं ऑइल जरी तुम्ही थोड्या प्रमाणामध्ये जर लावलं तर तुमचे केस कंडिशन राहतील आणि सेकंडरीली तुमचं इरिटेशन टाळलं जाऊन तुमचे केस गळतीवरती इनडायरेक्टली चांगला परिणाम होईल. त्यामुळे थोड्या प्रमाणामध्ये तेल लावणे हे गरजेचं आहे. जर तुमचे केस खूप ऑइली राहतात नॅचरलीच तर अशा वेळी तेल टाळणं योग्य आहे. बट जर ड्राय असतील तर थोड्या प्रमाणात तेल हे डॉक्टरकडून रेकमेंडेड आहे.
0: सो लिमिटमध्ये तुम्ही जर तेल लावलं तर ते चांगलंच आहे मित्रांनो, या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. अजून एक सर महत्त्वाचा प्रश्न, हे अनेक जणांच्या माइंडमध्ये असेलच आणि कन्फ्युजन सुद्धा असेल की शॅम्पू आपण कोणतं वापरावं, कोणतं वापरू नये आणि एक आठवड्यात कितीदा आपण शॅम्पू यूज करू शकतो.
1: अतिशय योग्य प्रश्न आहे सर, किंवा सगळ्यांच्या डोक्यामध्ये असलेला हा प्रश्न आहे. कारणानुसार शॅम्पू वापरणं योग्य आहे. शॅम्पूचे काही काही प्रकार आहेत. जर तुम्हाला डँड्रफ असेल, नॅचरली आपल्या केसामध्ये जास्त ऑइल येऊन त्याचा डँड्रफ तयार होतो आणि तो डँड्रफ केसामधून काढणं गरजेचं आहे. ते एक प्रकारचं फंगस असतं. तर त्याच्यासाठी केटोकोनाझोल बेस शॅम्पू हे वापरल्याने आपले केसांमधील डँड्रफ कमी होऊन आपले केस हेल्दी राहतात. तर आठवड्यात 2 वेळा डँड्रफ असेल तर केटोकोनाझोल बेस शॅम्पू वापरणं हे रिकमेंडेड आहे. त्याने काही एक्स्ट्रा हेअरफॉल वगैरे होत नाही. आता कमिंग टू द अदर शॅम्पूज, काही काही कंडिशनिंग शॅम्पू आहेत ते पण वापरणे योग्यच आहे. त्याच्यानंतर येतं तिसरं सिरम बेस्ड शॅम्पू जे की पेप्टाईड आहेत हेअर ग्रोथसाठी. तर मी सांगेल अजून एवढं प्रूव्ह झालेलं नाही की कोणत्या शॅम्पूने हेअर ग्रोथ होत, हे सगळं एक मार्केटिंगचा प्रकार आहे. स्टील कोणचा शॅम्पू तुम्हाला फायदा देत असेल तुम्ही वापरू शकता. आता कमिंग टू द किती दिवसामध्ये शॅम्पू केला पाहिजे, तर नॅचरली आपल्याला 2-3 दिवसामध्ये आपल्या केसामध्ये मळ आणि डर्ट तयार होते. तर अशा वेळी आपण एव्हरी थर्ड डे म्हणजेच आठवड्यातून 2 वेळा शॅम्पू करणे योग्य आहे. काही लोक आठवड्यामध्ये दररोजच शॅम्पू करतात, तर त्यामध्ये सुद्धा माझ्या प्रॅक्टिसमध्ये असं मला अनुभवलेलं आहे मी की त्यामध्ये सुद्धा काही गैर नाही, तरी त्यांचे केस हे नॅचरली हेल्दी आहेत. जर एखाद्या व्यक्तीला जास्त ऑइलीनेस होत असेल, जास्त डँड्रफचं प्रमाण होत असेल, तर तो माइल्ड शॅम्पू त्यांनी डेली बेसिसवरती नरिशिंग शॅम्पू त्यांनी वापरू शकतो.
0: सो एक्झॅक्टली या सर्व गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो, आणि या प्रकारे तुम्ही तुमच्या केसांची काळजी घेऊ शकता. आपण अजून बोलणारच आहोत, बट स्टे ट्यून.
2: Only on MGM 90.8

0: हेअरफॉलचा सर्वात जास्त प्रॉब्लेम हा महिलांना होत असतो. तर याबद्दलच आज आपण बोलत आहोत. आपल्यासोबत आहे डॉक्टर धनंजय गीते सर, स्किन अँड हेअर स्पेशालिस्ट. तर सर, हेअरफॉलचा प्रॉब्लेम आपण बघतोय की महिलांमध्ये जास्त आहे, त्यांचे केस जास्त गळत आहेत, तर या पाठीमागे कारण काय असू शकतं?
1: सर, पुरुषांपेक्षा महिलांमध्ये स्ट्रेस घेण्याची टेंडन्सी जास्त असते, त्यामुळे स्ट्रेस हा फॅक्टर त्यांच्यामध्ये आहे. त्यातल्या त्यात अजून थायरॉईडचं प्रमाण त्यांच्यामध्ये आहे, तसेच मासिक पाळी असल्यामुळे आयर्न डिफिशियन्सी त्यांच्यामध्ये आहे. सोबत त्या प्रेग्नन्सीला फेस करतात, ज्यामुळे की त्यांचा हेअरफॉल होतो. आणि आजकाल तर जवळपास एव्हरी सेकंड फिमेलला PMOS किंवा PCOS आहे. तर या सर्व गोष्टींना आपण पाहिलं तर मेलपेक्षा फिमेलला मल्टिपल फॅक्टर आहेत, आणि अशावेळी त्यांनी त्याचा अंडरलाईन कॉज शोधणे आणि डॉक्टरकडे जाऊन त्या कॉजसाठी ट्रीटमेंट घेतल्याच्या नंतर, करंटली मेडिकल सायन्समध्ये 100% ट्रीटमेंट उपलब्ध आहे. तर हेअरफॉल झाला आणि याच्यावर उपायच नाही म्हणून स्ट्रेसफुल राहण्यापेक्षा हेअरफॉलचं कारण शोधून योग्य प्रमाणात न्यूट्रियंट घेऊन अंडरलाईन कॉज ठीक करून हेल्दी आणि खुश राहणे महत्वाचं आहे.
0: एक्झॅक्टली हे कारण आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि आज आपण हेअरफॉलबद्दल बोलत होतो डॉक्टर धनंजय गीते सरांसोबत. थँक्यू सर, थँक्यू सो मच. आणि या गप्पा इथंच थांबणार नाहीयेत. हा एक पार्ट वन होता. नेक्स्ट शोमध्ये आपण हेअर ट्रान्सप्लांटबद्दल बोलणार आहोत आणि टक्कल होण्यापाठीमागे कारण काय त्याबद्दल सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. त्यासोबतच तुमचे काही प्रश्न असतील ना अबाउट हेअरफॉल, हेअर ट्रीटमेंट, तर ते तुम्ही आम्हाला कळवू शकता 9359320080 या व्हॉट्सॲप नंबरवर. नंबर पुन्हा एकदा ऐका, 9359320080. अँड स्टे सेफ, स्टे हेल्दी, स्टे ट्यून्ड.
2: ओनली ऑन MGM 90.8 FM.

0: अरे सोची का कुठे राहिली काय माहित, एवढा उशीर तर कधीच करत नाहीये. वाटत आजचा कार्यक्रम मला एकट्याला करावा लागणार आहे.
1: थांब थांब सुजल, आले मी.
0: अरे आलीस तू, मला वाटलं कुठे पाणी भरायला गेली की काय.
1: पाणी भरायला? नाही नाही सुजल, विहीर हँडपंप वर पाणी भरायला जाणं आता जुन्या काळातलं झालं. आता तर आपल्या घरातच नळातून पाणी येत.
0: होय, अगदी बरोबर बोलतीयेस. आधी आणि आताच्या काळात खूप फरक पडलाय बघ.
1: मला आजही आठवतंय, माझ्या गावातल्या बायका, मुली आणि घरातले लोक सकाळपासूनच पाण्याची व्यवस्था करण्यात लागलेले असायचे. कारण पाणी भरून झालं की बाकीची कामं वेळेत करता यायची.
0: बरोबर आहे. कित्येक वेळा तर दिवसातून दोन दोन फेऱ्या माराव्या लागायच्या, नाहीतर पाणी कमी पडायचं
1: आणि मुलींचं शिक्षण सुद्धा सुटायचं. एवढंच नाही तर खराब पाणी प्यायल्याने आजारी पडणं ही तर नेहमीचीच गोष्ट झाली होती.
0: पाणी रे पाणी, तेरा रंग कैसा है.
1: सोचू मैं सोचू तेरा ढंग कैसा.
0: वा सोची का, हे तर नवीन गाणं तयार झालंय.
1: सुजल महाराज, गाण्याचा टाइम संपला, आता कार्यक्रम पुढे नेऊया.
0: हो हो, आपल्या सगळ्यांना सुजलचा
1: आणि स्वच्छिकाचा नमस्कार.
2: जलशक्ती मंत्रालय, पेयजल, स्वच्छता विभाग, कम्युनिटी रेडिओ असोसिएशन आणि MGM 90.8 FM यांच्या संयुक्त विद्यमाने
3: स्वच्छ सुजल गाव की कहानी रेडिओ की जुबानी.
1: सुजल, जल जीवन मिशनने खरंच खूप काही बदललं आहे. 2019 मध्ये सुरू झालेल्या जल जीवन मिशन अंतर्गत हर घर जल कार्यक्रमामुळे देशातल्या कोट्यवधी ग्रामीण घरांमध्ये नळातून पाणी पोहोचायला सुरुवात झाली आहे.
0: होय, आता बायका, वृद्ध लोक आणि मुलींना पाणी आणण्यासाठी घराबाहेर जावं लागत नाहीये.
1: पण हे सगळं एवढं सोपं नव्हतं. बऱ्याच लोकांना वाटतं की जल जीवन मिशन म्हणजे फक्त पाईप टाकण्याचं काम, पण खरं तर प्रत्येक कुटुंबाला रोज स्वच्छ, सुरक्षित आणि पुरेसं पाणी मिळावं हा यामागचा मुख्य उद्देश.
0: आज आपल्या नळातून जे पाणी येतंय ना, ते आपोआप आलेलं नाहीये. त्यामागे संपूर्ण देशाची मेहनत आणि लोकांचा सहभाग आहे. आता जल जीवन मिशन 2.0 अंतर्गत हे काम 2028 पर्यंत वाढवण्यात आले, जेणेकरून प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचेल आणि प्रत्येक गावातल्या पाणी योजनांचं चांगलं संचालन, देखभाल आणि नियमित सेवा सुरू राहील.
1: सुजल, ग्राम जल आणि स्वच्छता समिती म्हणजे काय?
0: ग्राम जल आणि स्वच्छता समिती म्हणजे आपली पाणी समिती. ही समिती प्रत्येक गावात तयार केली जाते आणि या समितीत किमान निम्म्या महिला असणं गरजेचं आहे.
1: पण या समितीचं काम काय असतं?
0: ग्राम जल आणि स्वच्छता समिती म्हणजे पाणी समितीचं काम आहे. गावात पाण्याचा पुरवठा व्यवस्थित सुरू आहे की नाही हे पाहणं, नल जल मित्र म्हणजेच ऑपरेटर यांच्या मदतीने मोटार, पाईपलाईन आणि टाकीचे देखभाल करून घेणं, पाईपला गळती असेल तर ती दुरुस्त करणं, पाण्याची गुणवत्ता वेळोवेळी तपासणं आणि पाणी वापरासाठी जो शुल्क आहे त्याबाबत लोकांना माहिती देणं आणि जागरूक करणं.
1: बापरे, हे सगळं गावातले लोकच करणार?
0: अरे नाही, हे सगळं करण्यासाठी पंचायत त्यांना मदत करते आणि काही कामांसाठी स्वयंसहायता समूहाच्या दीदींची मदत सुद्धा घेता येते.
1: आणि पंचायत स्तरावर सरपंच, प्रधान, मुखिया आणि पंचायत प्रतिनिधींची काय भूमिका असते?
0: पंचायत स्तरावर सरपंच, प्रधान, मुखिया आणि पंचायत प्रतिनिधी पाणी समिती सोबत मिळून योजनेची देखभाल करतात, त्यामुळे लोकांचा या योजनेवरचा विश्वास कायम राहतो.
1: आता समुदायाची भूमिका पण सांगा ना सुजल कुमार.
0: समुदाय हा सगळ्यात महत्वाचा दुवा आहे. लोकांचा सहभाग नसेल तर कोणतीही योजना व्यवस्थित चालवणं आणि ती कायम टिकवणं खूप अवघड आहे. आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे पाणी समिती आणि पंचायत सोबत मिळून काम करणं, वेळेवर पाणी सेवा शुल्क देणं, पाणी वाया जाऊ न देणं, पाण्याच्या स्त्रोताचं संरक्षण आणि ते टिकून राहावेत यासाठी पाण्याचं रिचार्ज करणं आणि तक्रार असेल तर ती लपवून न ठेवता लगेच सांगणं आणि सरकार सोबत मिळून त्यावर उपाय शोधणं.
1: जेव्हा प्रत्येक व्यक्ती म्हणेल ही योजना माझी आहे, तेव्हाच ही योजना कायम टिकेल.
0: अगदी बरोबर. म्हणूनच आता पाण्याचा पुरवठा, पाण्याची गुणवत्ता आणि देखभाल यासारखी योजनेची माहिती लोकांसमोर ठेवण्यावरही भर दिला जात आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला योग्य माहिती मिळेल आणि आपली भूमिका काय आहे हे समजेल.
1: पण योजनेत काही बिघाड झाला तर तो कसा ठीक करतात?
0: अशी काही अडचण आली तर गावकरी आपल्या सरपंचाला किंवा पाणी समितीच्या सदस्यांना सांगू शकतात. योजनेचं काम पाहण्यासाठी एक ऑपरेटर सुद्धा असतो, त्याला आपण नल जल मित्र म्हणतो. त्या छोट्या समस्या सोडवतो आणि मोठी अडचण असेल तर जिल्हा स्तरावर असलेल्या DTU शी संपर्क करून त्याची मदत घेता येते.
1: हे तर खूपच छान आहे.
0: या मिशन अंतर्गत आतापर्यंत किती प्रगती झाली आहे आणि JJM 2.0 मध्ये नेमकं काय खास आहे हे आपल्याला सांगणार आहेत जल जीवन मिशनचे मिशन डायरेक्टर श्री कमल किशोर सोल. चला त्यांचं म्हणणं ऐकूयात.
4: नमस्कार साथियों, मैं कमल किशोर सोन, अपर सचिव एवं मिशन निदेशक राष्ट्रीय जल जीवन मिशन। रेडियो कार्यक्रम स्वच्छ सुजल गांव की कहानी रेडियो की जुबानी के माध्यम से आप सभी से जुड़कर मुझे बहुत खुशी हो रही है। चूंकि आज का यह एपिसोड जल जीवन मिशन पर केंद्रित है, इसलिए मैं इस कार्यक्रम के माध्यम से इसकी कुछ महत्वपूर्ण बातें आप सभी के साथ साझा करना चाहता हूँ। साथियों, जल जीवन मिशन का मुख्य उद्देश्य यही रहा है कि भारत के हर ग्रामीण क्षेत्र में हर घर तक और गांव के आंगनवाड़ी व स्कूल जैसे संस्थानों तक पाइपलाइन के माध्यम से नल से साफ और सुरक्षित पीने का पानी पहुंचे। पिछले कुछ वर्षों में हम इस दिशा में तेजी से आगे बढ़े हैं। आज मिशन उस चरण में पहुंच चुका है जहां कई गांवों और पंचायतों में योजनाएं पूरी हो चुकी हैं और अब उनका संचालन और रखरखाव सबसे महत्वपूर्ण विषय बन गया है। इसी क्रम में मैं आप सभी को यह भी बताना चाहूंगा कि जल जीवन मिशन का दूसरा चरण लागू हो चुका है, जिसके अंतर्गत मिशन को 2028 तक बढ़ाया गया है। इस नए चरण में जल जीवन मिशन अब नए सुधारों के साथ संचालित हो रहा है। अब हमारा ध्यान सिर्फ हर घर तक नल से जल पहुंचाने तक ही सीमित नहीं है, बल्कि यह सुनिश्चित करना है कि यह सेवा नियमित, सुरक्षित और लंबे समय तक सतत रूप से बनी रहे। इसके लिए गांव के लोगों की भूमिका को और मजबूत किया जा रहा है। जल सेवा आकलन के माध्यम से गांव के लोग खुद अपनी योजना की समीक्षा करते हैं एवं पानी की उपलब्धता, गुणवत्ता और सेवा की स्थिति को समझते हैं। इसके बाद जिला स्तर की तकनीकी टीम यानी DTU डिस्ट्रिक्ट टेक्निकल यूनिट की मदद से सेवा में सुधार की योजना तैयार करती है। DTU पंचायतों को रखरखाव एवं मरम्मत के कार्यों में भी मदद करता है। साथ ही जल जीवन मिशन के तहत जन भागीदारी को बढ़ावा देने हेतु संवाद कार्यक्रम के माध्यम से दो स्तरों पर सीख और अनुभव साझा किए जा रहे हैं। सुजल ग्राम पेयजल संवाद में ग्राम और ग्राम पंचायत अपनी अच्छी पहल और उपलब्धियां राष्ट्रीय स्तर तक साझा करते हैं, जिससे उन्हें पहचान मिलती है, उनके कार्यों को सराहा जाता है और देश के दूसरे गांव भी उनसे सीखते हैं। वहीं DC और DM पेयजल संवाद एक ऐसा मंच है जहां जिला प्रशासन अपने जिले के सफल उदाहरण और अनुभव साझा करता है, जिससे पेयजल से जुड़े प्रभावी समाधान और श्रेष्ठ कार्य पूरे जिले के साथ साथ अन्य क्षेत्रों तक भी पहुंचते हैं। वहीं DC-DM पेयजल संवाद में जिला प्रशासन अपने जिले के सफल उदाहरण और अनुभव साझा करते हैं, जिससे पेयजल संबंधित जरूरी समाधान और बेहतर कार्यों को पूरे जिले और अन्य स्थानों तक पहुँचाते हैं। दोस्तों, जल जीवन मिशन केवल पाइप और टंकी लगाने की योजना नहीं है, बल्कि यह जन भागीदारी पर आधारित एक जन आंदोलन है। जब गांव खुद अपनी जल व्यवस्था को समझकर संभालता है, तभी यह लंबे समय तक टिकाऊ रहती है। इसलिए जल स्रोतों की सुरक्षा, गुणवत्ता बनाए रखना और समुदाय की भागीदारी इस मिशन के प्रमुख आधार हैं, ताकि पानी आने वाली पीढ़ियों तक सुरक्षित बना रहे।
0: स्वच्छ का मिशन डायरेक्टर श्री कमल किशोर सोन यांनी सांगितल्याप्रमाणे जल जीवन मिशन 2.0 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे, त्यामुळे पाण्याची सेवा नियमित, टिकाऊ आणि चांगल्या पद्धतीने सुरू ठेवता येणार आहे। विचार कर, आताच्या घडीला देशातल्या 15 कोटींपेक्षा जास्त घरांमध्ये नळातून पाणी येते। जेव्हा देशातल्या प्रत्येक घरात नळातून नियमित आणि सतत पाणी यायला लागेल, तेव्हा लोकांचं आयुष्य किती सोपं होईल ना।
1: हो, पण नळातून येणारे हे पाणी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे ना, म्हणजे कोणी आजारी पडणार नाही। कोण हसलं? सुजल, तू ऐकलंस का?
0: ही तीच आहे दुषिका, तुझं बोलणं ऐकून हसते।
1: मी काय गम्मत केली का?
0: आताच तू काय म्हणालीस?
1: काय म्हणाले?
0: हेच ना की पाणी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी लोकांची आहे।
1: अगं, तू सारखी हसतेस काय?
5: तुमच्या भुळेपणावर हसतीये। तुम्हाला खरंच स्वच्छ पाणी कसं ओळखायचं आणि त्याचं महत्व काय आहे हे माहिती असतं ना, तर मी तुम केव्हाच निघून गेले असते। तुम्हाला वाटतं फक्त घरात पाणी आलं म्हणजे सगळं ठीक झालं, पण समजा हेच पाणी गढूळ झालं तर आजार, हॉस्पिटल हे सगळं माझ्यामुळेच होणार ना। मी आहे दूषिका, पाणी प्रदूषणाची राणी।
0: ओए, पाणी प्रदूषणाची राणी, आता तुझा काळ संपलाय।
1: आता तुझं काहीही चालू देणार नाही.
0: आम्ही ठरवलंय लोकांना स्वच्छ पाण्याचं महत्व सांगणारच.
5: मग काय, आतापर्यंत लोकांच्या घरात पाणी येत नव्हतं का? असं काय बदललं आता? मग काय, आतापर्यंत लोकांच्या घरात पाणी येत नव्हतं का? असं काय बदललं आता?
0: हो, पाणी यायचं रे, पण जल जीवन मिशन मध्ये प्रत्येक पेयजल योजनेत स्त्रोतापासून येणारा पाणी स्वच्छ करण्यासाठी डिसइन्फेक्शन युनिट आणि वॉटर ट्रीटमेंट प्लांटची व्यवस्था केली जाते. क्लोरिनेशन, फिल्टरिंग आणि इतर ट्रीटमेंट प्रक्रियांच्या माध्यमातून स्वच्छ आणि सुरक्षित पाणी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो.
5: पण पाणी नंतर ही गडूळ होऊ शकतं ना, मग लोकांना ते कसं कळणार?
0: तुला माहित नाही का, जल जीवन मिशन मध्ये पाण्याची गुणवत्ता तपासणं हा खूप महत्वाचा भाग आहे. प्रत्येक गावात 5 महिला आणि दिदींना फील्ड टेस्टिंग किट म्हणजेच FTK च्या माध्यमातून पाण्याची गुणवत्ता तपासण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. गरज पडली तर पाण्याचा सॅम्पल म्हणजेच नमुना लॅबोरेटरी मध्ये पाठवून त्यांची तपासणी केली जाते. आणि JJM च्या नवीन टप्प्यात अशा महिला दिदींच्या समूहाला आता सुजलाम शक्ती असं नाव देण्यात आलंय.
5: स्वच्छिका मॅडम आणि सुजल भाऊ साहेब, लोक माझं तुमच्यापेक्षा जास्त ऐकतात. तुम्ही लोक त्यांना अवघड अवघड काम सांगता, हे धुवा ते स्वच्छ ठेवा असं करा तसं करा, आणि मी काय सांगते, सोडून द्या, काढून टाका, फेकून द्या, राहू द्या, काही काळजी करू नका.
1: पण आता सर्वजण आमचं ऐकतील. आपल्या छोट्या छोट्या सवयींमधून आपण पाण्याचे स्रोत स्वच्छ ठेवू शकतो हे आम्ही लोकांना सांगतोय.
0: कारण स्वच्छ आणि सुरक्षित पाणी आपल्याला आजारांपासून वाचवतं, मुलांना निरोगी आणि मजबूत बनवतं आणि घरचा खर्चही कमी करतं. कुटुंब निरोगी राहिलं की औषधं आणि उपचारांवर होणारा खर्च कमी होतो आणि हे पैसे मुलांच्या शिक्षणासाठी, पोषणासाठी आणि घरच्या इतर गरजांसाठी वापरता येतात. म्हणून तुषिका मॅडम, आता तुमचं बोरिया बिस्तर आवरा.
5: हे जल जीवन मिशन तर सगळ्यांनाच जागरूक करते, काही हरकत नाही. आता जाते मी, पण पुन्हा येईन. ज्या गावातले लोक निष्काळजी होतील तिथे पुन्हा येईन. बघा बर का, पुन्हा येईन.
0: जा जा, आता तुझ्यासाठी तर काही जागा नाही. खंड 3, समुदायाची भूमिका.
1: सुजल, खरंच का लोक आपल्यापेक्षा दूषिकाच जास्त ऐकतात?
0: नाही ग स्वच्छिका, थोडासा निष्काळजीपणा आणि आळसामुळे आपणच आपल्या पाण्याचे स्रोत खराब करतो आणि मग दूषिकाचा विजय होतो.
1: बरं, तू सांगितलं होतंस ना, जल जीवन मिशन मध्ये बांधकामाच्या वेळी मुख्यतः सरकार आणि विभाग गावकऱ्यांना सोबत घेऊन काम करतात, पण बांधकाम पूर्ण झाल्यावर ही योजना चालवायची जबाबदारी गावातले लोक कशी घेणार? योजना समुदाय आणि पंचायतकडे कशी आणि कधी दिली जाते?
0: हा खरंच महत्वाचा प्रश्न आहे. बांधकाम पूर्ण झाल्यावर काही दिवस स्कीम चारून बघितली जाते, म्हणजे काही कमी जास्त राहिलं नाही ना ते तपासता येतं. याला ट्रायल रन म्हणतात. सगळं व्यवस्थित आहे असं पाहिल्यावर गावाची योजना पंचायत आणि गावकऱ्यांकडे सोपवली जाते आणि हे काम सरकार गावकऱ्यांसोबत मिळून जल अर्पण दिवस म्हणून साजरा करतं. हा ट्रायल रन कमीत कमी 15 दिवसांचा असणं गरजेचं आहे.
1: जल अर्पण दिवस, नाव तर खूप छान आहे, पण याचा अर्थ काय?
0: ही माहिती आपल्याला जल जीवन मिशनचे मिशन डायरेक्टर श्री कमल किशोर सोन देत आहेत.
4: मैं कमल किशोर सोन, अपर सचिव एवं मिशन निदेशक राष्ट्रीय जल जीवन मिशन. चलिए, आज के इस रेडियो कार्यक्रम के माध्यम से मैं आपको बताता हूँ कि जल अर्पण दिवस क्या है. 73वें संविधान संशोधन और जन भागीदारी की भावना के अनुरूप जल जीवन मिशन में जब कोई जल आपूर्ति योजना पूरी होती है तो उसे संचालन और रखरखाव के लिए ग्राम पंचायत और समुदाय को सौंपा जाता है. इसी जिम्मेदारी को उत्सव के रूप में स्वीकार करने के लिए जल अर्पण दिवस मनाया जाता है. दोस्तों, जल अर्पण दिवस उस गाँव के लिए एक ऐतिहासिक दिन होता है जब सरकार और विभाग जल जीवन मिशन के अंतर्गत बनी ग्रामीण पाइप जल आपूर्ति योजनाओं को औपचारिक रूप से ग्राम पंचायत एवं ग्राम जल एवं स्वच्छता समिति और समुदाय को सौंपते हैं. इस दिन गांव का समुदाय अपनी जल व्यवस्था को गर्व, जिम्मेदारी और अपनापन के साथ स्वीकार करता है और उसे संभालने व सुरक्षित रखने का सामूहिक संकल्प लेता है.
0: स्वच्छिका, आता जल अर्पण दिवस म्हणजे काय ते समजलं ना? ही माहिती जल जीवन मिशनचे मिशन डायरेक्टर श्री कमल किशोर सोन यांनी दिली.
1: हो अगदी, या दिवसाचा संदेश असा आहे की आता पाणी ही फक्त सरकारची योजना नाही, ही पूर्ण गावाची जबाबदारी आहे. सगळे मिळून याची काळजी घेऊ आज, उद्या आणि पुढची कित्येक वर्ष. पण एक सांग ना, योजना आता हँडओव्हर करायला तयार आहे की नाही हे कसं तपासणार? त्यासाठी काय काय करावं लागेल?
0: योजना गावाकडे देण्याआधी काही गोष्टी तपासल्या जातात. पाणी समिती तयार झाली आहे की नाही, योजना काही दिवस चालून पाहिली जाते, पाणी व्यवस्थित आहे की नाही याची तपासणी झाली की नाही हे सगळं पाहिलं जातं. नल जल मित्र आणि समितीला कामाची माहिती दिली आहे की नाही, संपूर्ण सिस्टीमची प्रत्यक्ष जाऊन तपासणी झाली की नाही आणि सगळी माहिती गावात सर्वांना दिसेल अशा ठिकाणी लावली जाते. जल चौपाल घेऊन गावकऱ्यांना यात सहभागी करून घेतलं जातं. पाण्याची स्त्रोतांची साफसफाई झालेली असते. हे सगळं पूर्ण झाल्यावरच योजना गावाकडे सोपवली जाते.
1: अरे वा, मग हे सगळं कसं साजरं करायचं?
0: हा एक सगळ्या गावाने मिळून साजरा करायचा उत्सव आहे. आपल्या गावाची जी स्थानिक परंपरा आहे त्याप्रमाणे आपण तो साजरा करू शकतो. सोर्स टू टॅप म्हणजे पाण्याच्या स्त्रोतापासून नळापर्यंत सगळ्यांसोबत मिळून ट्रान्सॅक्ट वॉक म्हणजे जल परिक्रमा करता येईल. गावाच्या स्कीमचा नकाशा आणि पाण्याच्या तपासणीचा रिपोर्ट सार्वजनिक ठिकाणी लावता येईल. जल योजनेच्या संरचनांवर पवित्र धागा बांधून जल बंधन करता येईल आणि आपण आपल्या पाणी योजनेस आणि पाण्याच्या स्त्रोतांचं रक्षण करू असा संकल्प घेता येईल. त्यासोबत पाणी वाचवण्याच्या सवयी लावू आणि त्यासाठी योग्य उपायही करू. याच दिवशी योजनेशी संबंधित सगळी कागदपत्र पंचायतकडे हँड ओव्हर केली जातात. हे लक्षात ठेवा, हा दिवस आपल्या स्थानिक संस्कृतीप्रमाणे साजरा करायचा. या दिवशी गावाने आपल्या माननीय खासदारांना, स्थानिक मंत्र्यांना, इतर लोकप्रतिनिधींना आणि बाहेर गावी राहणाऱ्या गावकऱ्यांनाही नक्की बोलवावं. त्याशिवाय सध्या जल जीवन मिशन अंतर्गत आपण जल उत्सव सुद्धा साजरा करत आहोत.
1: जल उत्सव? हा जल उत्सव म्हणजे नेमकं काय?
0: सरकारने जल जीवन मिशन अंतर्गत जल उत्सव 3 स्तरांवर साजरा करण्याचं ठरवलंय. म्हणजे प्रत्येक जण यात सहभागी होऊ शकतो.
1: 3 स्तर जरा सोप्या भाषेत सांग की.
0: सगळ्यात पहिला आहे राष्ट्रीय स्तरावरचा जल महोत्सव. हा दरवर्षी 8 मार्च म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला दिनापासून 22 मार्च म्हणजे जागतिक जल दिनापर्यंत साजरा केला जातो.
1: अच्छा, म्हणजे संपूर्ण देशात एकाच वेळी पाण्याबद्दल जागरूकता आणि लोकांचा सहभाग वाढवायचा.
0: अगदी बरोबर. यामध्ये देशभर वेगवेगळे कार्यक्रम, संवाद, सत्कार समारंभ आणि लोकांच्या सहभागाचे कार्यक्रम घेतले जातात. म्हणजे पाण्याबद्दल सगळ्यांमध्ये जागरूकता निर्माण होईल.
1: आणि दुसरा स्तर कोणता?
0: दुसरा आहे राज्य स्तरावरचा राज्य जल उत्सव किंवा नदी उत्सव. यामध्ये प्रत्येक राज्य आपल्या नद्या, पाण्याशी जोडलेल्या परंपरा आणि स्थानिक संस्कृतीनुसार वेगवेगळे कार्यक्रम घेतात.
1: म्हणजे प्रत्येक राज्य आपल्या पद्धतीने आपल्या ओळखीप्रमाणे जल उत्सव साजरा करणार.
0: हो, नदीच्या काठी कार्यक्रम होतील, कुठे पाणी वाचवण्याची मोहीम होईल तर कुठे स्थानिक सणांसोबत जल उत्सव जोडला जाईल.
1: आणि तिसरा स्तर?
0: तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे गाव आणि पंचायत स्तरावरचा लोक जल उत्सव.
1: हा तर सगळ्यात महत्वाचा आहे, कारण खरं काम तर गावातच होतं.
0: अगदी बरोबर. अशा जल उत्सवामध्ये जल चौपाल घेतली जाते. गावकरी सगळे मिळून आपल्या पाणी योजनेचा आढावा घेतात. काही कमी असेल तर ती सुधारली जाते आणि आपली पाणी सेवा आणखी चांगली केली जाते. पाण्याच्या स्त्रोतांची साफसफाई केली जाते आणि सगळे मिळून योजना पुढे व्यवस्थित चालू ठेवण्याचा संकल्प करतात.
1: म्हणजे देशापासून गावापर्यंत प्रत्येक स्तरावर पाण्याला एक उत्सव, एक जबाबदारी आणि लोकांचा सहभाग यांच्याशी जोडण्यात आला आहे.
0: अगदी बरोबर. जल उत्सव म्हणजे फक्त कार्यक्रम नाही तर लोकांच्या सहभागातून पाण्याची जबाबदारी घेणं.
1: आणि यासाठी जल अर्पण दिवसाच्या कार्यक्रमात सहभागी झालेले गोरखपूरचे माननीय खासदार श्री रवी किशनजी आणि राजगडचे खासदार श्री रोडमल नागरजी यांच्याशी आम्ही बोललो. चला, ते याबद्दल काय म्हणतात ते ऐकूया.
6: धन्यवाद प्रधानमंत्री मोदी जी, धन्यवाद जल शक्ति मंत्रालय सी आर पाटिल साहब, धन्यवाद पूज्य योगी महाराज. एक ऐसी सोच जो मैं इसकी कल्पना कर सकता हूँ बिकॉज मैं विलेज से बिलोंग करता हूँ. पानी जो आने वाले समय पे प्रधानमंत्री जी ने हमेशा कहा है कि कम होता जाएगा, खत्म होता जाएगा धरती पर. अब उसको बचाना, उसको संजो करके रखना और वहां पर पानी की व्यवस्था, हर घर में नल से जल देने की व्यवस्था, ये बहुत बड़ी सोच थी. ये इम्पॉसिबल जैसा था, इम्पॉसिबल जैसा. लेकिन मैंने इसको पॉसिबल होते हुए अपने 6 संसदीय क्षेत्र में देखा. 2.25 लाख लीटर की टंकी लगी, ऑटो मशीन पर पानी हर घर में आ रहा है. कितनी खुशी थी, ये खुशी का कोई मापदंड नहीं.
7: जल जीवन मिशन का जो काम है और आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का जो संकल्प है, हर घर नल से जल, मैं आदरणीय प्रधानमंत्री जी की बहुत सराहना करता हूँ, उन्हें बहुत बहुत धन्यवाद देता हूँ. और राजगढ़ जिले में भी 1331 के लगभग गांव ये जल जीवन मिशन के अंतर्गत उन्होंने लिए हैं. ये ठीक है कुछ व्यवधान रहे, उसकी वजह से कुछ लेट लतीफ हुई है, लेकिन बहुत ही प्रशंसनीय है. कुंडीबे गाँव में तो 24/7 24 घंटे नल से जल प्रदाय हो रहा है, और वहां की जो पद्धति को हमने देखा और वहां से जो हमने सीख ली वो भी बड़ी अनुकरणीय है। सामान्यतः लोग क्या करते हैं कि नल की टोटी निकाल देते हैं तो पानी व्यर्थ में बहता रहता है, लेकिन कुंडी में ग्राम पंचायत के लोगों की मैं सराहना करना चाहता हूँ, उन्हें धन्यवाद देता हूँ, हर नल में उन्होंने टोटी लगा रखी है। और मैं एक दिन गांव में गया, मैंने टोटी चालू कर दी और लोगों की तरफ देखा तो लोग हंसने लगे। मैंने कहा बस मैं यही चाहता था कि टोटी बंद रहनी चाहिए और ये आप अपनी तरफ से हमारे साथ में खड़े हैं। ये बड़ा ही अच्छा एक वातावरण था, बड़ा अच्छा क्षण था। और अच्छा है जल जीवन मिशन के माध्यम से जैसा कुंडी में हुआ है वैसे अन्य गांव भी हो, और जल्दी से जल्दी आदरणीय प्रधानमंत्री जी का जो सपना है हर घर नल से जल, इसको देने में हम सफल होंगे। जल जीवन मिशन का काम है गांव तक पानी पहुंचाना, लेकिन गांव का वितरण करना है तो ग्राम पंचायत का ही काम है, इसके लिए जन संगठनों को आगे आना पड़ेगा। देखिए जो काम करता है वहां गलतियां होती है, चूक भी होती है, कमियां भी रहती है, लेकिन बहुत अच्छा काम किया है, बहुत अच्छा संकल्प है माननीय प्रधानमंत्री जी का, और हम सब आपके साथ हैं, आपको बहुत बहुत धन्यवाद।
8: गोरखपुर के माननीय सांसद श्री रवि किशन जी और राजगढ़ मध्य प्रदेश के सांसद से बात अभी हमने अपने श्रोताओं को सुनवाई, ये तो बहुत अच्छी बात बताई। सुजल ऐसा लगता है जल अर्पण दिवस और जल उत्सव संस्कृति और जिम्मेदारी का संगम है। इसके अलावा आओ अब ये जानते हैं कि जल जीवन मिशन में कौन कौन सी डिजिटल प्रणालियां विकसित की हैं।
4: पंचायत, ग्राम जल एवं स्वच्छता समिति और समुदाय अपनी पेयजल व्यवस्था को बेहतर ढंग से समझ सके एवं चला सके, इसके लिए भारत सरकार ने कुछ महत्वपूर्ण डिजिटल प्रणालियां विकसित की है। उसमें सबसे प्रमुख है पंचायत डैशबोर्ड। पेयजल सेवाओं को बेहतर बनाने के लिए पंचायत डैशबोर्ड बनाया गया है। इसके माध्यम से सरपंच और मुखिया जी योजनाओं की प्रगति, बनी हुई जल संरचनाएं, पानी की गुणवत्ता और प्रशिक्षण गतिविधियों की जानकारी देख सकते हैं और अपनी राय व सुझाव भी दे सकते हैं। दूसरा महत्वपूर्ण डिजिटल पहल है सुजलाम डाटाबेस। इसके माध्यम से हर पाइप पेयजल योजना की जानकारी स्रोत से लेकर नल तक एक ही मंच पर उपलब्ध कराई जा रही है। इसके अंतर्गत प्रत्येक जलापूर्ति योजना और प्रत्येक गांव को एक विशिष्ट पहचान यानी सुजल गांव आईडी प्रदान की जा रही है, जिससे योजना की निगरानी, प्रबंधन और सेवा वितरण को और अधिक पारदर्शी एवं प्रभावी बनाया जा सके। इसके माध्यम से आप अपने गांव की पेयजल योजना की जानकारी जल स्रोत से लेकर नल तक योजना के सभी घटकों को देख पाएंगे। योजना से जुड़ी अन्य आवश्यक जानकारियां भी इसमें उपलब्ध होंगी। तीसरा महत्वपूर्ण पहल है डिसीजन सपोर्ट सिस्टम, जिसे हम निर्णय सहयोग प्रणाली कहते हैं, जिसके बारे में हम सभी जानते हैं कि पानी रहेगा तभी हम उसका उपयोग कर पाएंगे। हर योजना का भविष्य उसके जल स्रोत की सुरक्षा पर निर्भर करता है। यह प्रणाली हमारे परंपरागत स्थानीय ज्ञान, जो सदियों से जल के साथ हमारे अनुभव से विकसित हुआ है, को आधुनिक विज्ञान और तकनीक के साथ जोड़ती है। इस समन्वय से हमें बेहतर निर्णय लेने में सहायता मिलती है, जिससे हम अपने जल स्रोतों को रिचार्ज कर सकते हैं और उन्हें सुरक्षित रह सकते हैं, ताकि आज नल तक पहुंचने वाला पानी कल और आने वाली पीढ़ियों तक भी बना रहे।
1: गोरखपूरचे माननीय खासदार आणि राजगडचे खासदार यांच्याशी झालेली बातचीत आताच आपण आपल्या श्रोत्यांना ऐकवली। सुजल, त्यांनी खूप छान गोष्ट सांगितली। असं वाटतंय की जल अर्पण दिवस आणि जल उत्सव म्हणजे संस्कृती आणि जबाबदारीचा छान संगम आहे। चला आता हेही जाणून घेऊया की जल जीवन मिशन मध्ये कोणकोणत्या डिजिटल सिस्टीम तयार करण्यात आल्या आहेत।
4: पंचायत, ग्राम जल एवं स्वच्छता समिति और समुदाय अपनी पेयजल व्यवस्था को बेहतर ढंग से समझ सके एवं चला सके इसके लिए भारत सरकार ने कुछ महत्वपूर्ण डिजिटल प्रणालियां विकसित की है। उसमें सबसे प्रमुख है पंचायत डैशबोर्ड। पेयजल सेवाओं को बेहतर बनाने के लिए पंचायत डैशबोर्ड बनाया गया है। इसके माध्यम से सरपंच और मुखिया जी योजनाओं की प्रगति, बनी हुई जल संरचनाएं, पानी की गुणवत्ता और प्रशिक्षण गतिविधियों की जानकारी देख सकते हैं और अपनी राय व सुझाव भी दे सकते हैं। दूसरा महत्वपूर्ण डिजिटल पहल है सुजलाम डाटाबेस। इसके माध्यम से हर पाइप पेयजल योजना की जानकारी स्रोत से लेकर नल तक एक ही मंच पर उपलब्ध कराई जा रही है। इसके अंतर्गत प्रत्येक जलापूर्ति योजना और प्रत्येक गांव को एक विशिष्ट पहचान यानी सुजल गांव आईडी प्रदान की जा रही है, जिससे योजना की निगरानी, प्रबंधन और सेवा वितरण को और अधिक पारदर्शी एवं प्रभावी बनाया जा सके। इसके माध्यम से आप अपने गांव की पेयजल योजना की जानकारी जल स्रोत से लेकर नल तक योजना के सभी घटकों को देख पाएंगे। योजना से जुड़ी अन्य आवश्यक जानकारियां भी इसमें उपलब्ध होंगी। तीसरा महत्वपूर्ण पहल है डिसीजन सपोर्ट सिस्टम, जिसे हम निर्णय सहयोग प्रणाली कहते हैं, जिसके बारे में हम सभी जानते हैं कि पानी रहेगा तभी हम उसका उपयोग कर पाएंगे। हर योजना का भविष्य उसके जल स्रोत की सुरक्षा पर निर्भर करता है। यह प्रणाली हमारे परंपरागत स्थानीय ज्ञान, जो सदियों से जल के साथ हमारे अनुभव से विकसित हुआ है, को आधुनिक विज्ञान और तकनीक के साथ जोड़ती है। इस समन्वय से हमें बेहतर निर्णय लेने में सहायता मिलती है, जिससे हम अपने जल स्रोतों को रिचार्ज कर सकते हैं और उन्हें सुरक्षित रह सकते हैं, ताकि आज नल तक पहुंचने वाला पानी कल और आने वाली पीढ़ियों तक भी बना रहे।
0: सोचेगा तैयारी पक्की, जबाबदारी सगळ्यांची।
5: मला आज समजलं, सगळ्यात ताकदवान गाव तेच जे आपल्या पाण्याचं रक्षण करतं, आता माझं काय होणार?
9: तयारी पक्की, जिम्मेदारी सबकी। हम पानी बचाएंगे, योजना चलाएंगे, गांव का जल भविष्य बनाएंगे।
10: मैं आज समझ गई,

0: फार्मसीमध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 or 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: मैं हाथ डाल ऐ गुल चेहरा परी जमा मुद्दत से दिल उदास दादा दास है तेरे होठों की प्यास।
1: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी।
2: बिझनेस तुमचा ऍडव्हर्टाइजमेंट आमची।
1: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात।
2: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455।

0: गोला चतुरा एक पैर है ना, या गोला बोलना या चतुरा बोलना।
1: एक चतुर

0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर,
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.

0: नमस्कार, शुभ संध्याकाळ. तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है, आणि मी आहे आरजे भूषण. मित्रांनो, कालचा दिवस म्हणजे आपल्या शहरासाठी एकदम फेस्टिव होता. सकाळपासूनच कुठे ढोल ताशांचा आवाज, कुठे बाप्पांच्या मूर्ती घेऊन जाणारे भक्त, कुठे सजलेले मंडप, तर कुठे डीजे आणि ट्रेडिशन वाद्यांचा एकदम मिक्सचर. आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या वेगवेगळ्या भागात काल गणपती बाप्पांच्या आगमनाचा उत्साह पाहायला मिळाला. रस्त्यावरून जाणारा प्रत्येक जण 2 मिनिटं थांबून बाप्पांचं दर्शन घेत होता. आणि ज्यांच्या घरी बाप्पांचं आगमन झालं, तिथे तर सेलिब्रेशनची गोष्ट वेगळीच. सोशल मीडियावरही कालपासून गणपती बाप्पांच्या आगमनाच्या फोटोजच्या रील्स, स्टेटस अक्षरशः गर्दी झाली होती. म्हणजे गणेश उत्सव ऑफिशियली सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही. आणि आता पुढचे काही दिवस शहरात एकच व्हाईब, गणपती बाप्पा मोरया. मी आहे आरजे भूषण, शो सुरू झालाय आपला. ओनली ऑन एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है.
1: University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
2: स्ट्रेस, एंजाइटी, डिप्रेशन या एडिक्शन, क्या ये प्रॉब्लम्स आपकी लाइफ को अफेक्ट कर रही हैं? तो हेल्प लेने में देर मत कीजिए.
3: डॉक्टर अमोल पात्रीकर, मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ, न्यूरोसाइकेट्रिक्स, इनकी गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है.
2: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ECT काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग.
3: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, समर्थ नगर, छत्रपति संभाजीनगर. और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, फोस्टर होम्योपैथी कॉलेज कैंपस, सिडको N5, छत्रपति संभाजीनगर.
4: योर ड्रीम इज टू बिकम एन इंजीनियर, एन आर्किटेक्ट, और टू मेक अ नेम फॉर योरसेल्फ इन द वर्ल्ड ऑफ टेक्नोलॉजी. सो MGM यूनिवर्सिटीज JNEC इज द बेस्ट ऑप्शन फॉर यू. कोर्सेज एक्रेडिटेड बाय AICTE एंड COA, BTEC, MTEC, बैचलर ऑफ आर्किटेक्चर, मास्टर ऑफ आर्किटेक्चर एंड MCA. हियर यू गेट एक्सीलेंट प्लेसमेंट, इनोवेशन and research facilities and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.

0: वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 FM वर. मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, आपण रोज कितीतरी गोष्टींवरती आपलं मत देतो. चहा गरम पाहिजे की थंड, आज डिनरला काय बनवायचं, कोणता मूवी चांगला आहे, कोणतं सॉन्ग भारी आहे, म्हणजे मत देणं आपल्यासाठी एकदम डेली रुटीनचा पार्ट आहे. पण आपल्या देशात आपलं मत, आपला आवाज आणि आपला सहभाग यांना किती मोठं महत्व आहे याची आठवण करून देणारा आजचा दिवस म्हणजे इंटरनॅशनल डे ऑफ डेमोक्रेसी. डेमोक्रेसी म्हणजे इलेक्शनच्या दिवशी वोट करणं एवढंच नाही, तर आपल्या समाजाबद्दल जागरूक राहणं, आपलं मत मांडणं आणि दुसऱ्यांचं मत वेगळं असलं तरी त्याचा रिस्पेक्ट करणं हेही तितकंच इम्पॉर्टंट आहे. म्हणून आजच्या दिवशी एक सिंपल थॉट, मत वेगळं असू शकतं पण संवाद थांबायला नको. मी आहे आरजे भूषण, शो सुरू आहे ओनली ऑन एमजीएम रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.
1: Wondering what's next?
2: Unlock your future at Mahatma Gandhi Mission University,
1: where innovation meets excellence. Admissions are open
2: across undergraduate, postgraduate, diploma and PhD programs
1: across diverse fields from engineering and AI to law.
2: Apply now at www.mgmu.ac.in
1: or call 906761-2000.
3: स्ट्रेस, एंजाइटी, डिप्रेशन या एडिक्शन, क्या ये प्रॉब्लम्स आपकी लाइफ को अफेक्ट कर रही हैं? तो हेल्प लेने में देर मत कीजिए.
4: डॉक्टर अमोल पात्रिकर मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ न्यूरोसाइकेट्रिक्स, इनकी गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है.
3: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ECT काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग.
4: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, नगर, छत्रपति संभाजीनगर, और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, पोस्टर होम्योपैथी कॉलेज कैंपस, सिडको N5, छत्रपति संभाजीनगर.

0: वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 एफएम वर. मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, आपण रोज कितीतरी गोष्टी वापरतो, मोबाईल, एसी, लिफ्ट, कार, बिल्डिंग, इंटरनेट, आणि यांच्यापैकी एखादी गोष्ट अचानक जर बंद पडली तर आपली पहिली रिॲक्शन काय असते? अरे कोणाला तरी बोलवा. पण या सगळ्यांमागे कोणाचं डोकं काम करतंय याचा आपण विचारच करत नाही. मित्रांनो, आज आहे नॅशनल इंजिनियर्स डे. 15 सप्टेंबर हा दिवस भारताचे महान इंजिनियर आणि स्टेट्समॅन सर एम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त इंजिनियर्स डे म्हणून साजरा केला जातो. इंजिनियर्स म्हणजे फक्त मशीन्स, बिल्डिंग्स आणि टेक्नॉलॉजी नाही, तर प्रॉब्लेम समोर आला की त्याचं सोल्युशन शोधण्याचा माइंडसेट म्हणजे इंजिनिअरिंग. म्हणून आजच्या दिवशी सगळ्या इंजिनियर्सला एक बिग सॅल्यूट. आणि हो, घरातला फॅन, वायफाय आणि रिमोट बंद पडला म्हणून प्रत्येक वेळी इंजिनियरला कॉल करू नका. मी आहे आरजे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.
1: स्ट्रेस, एंजाइटी, डिप्रेशन या एडिक्शन, क्या ये प्रॉब्लम्स आपकी लाइफ को अफेक्ट कर रही हैं? तो हेल्प लेने में देर मत कीजिए.
2: डॉक्टर अमोल पात्रीकर, मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ, न्यूरोसाइकेट्रिक्स, इनके गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है.
1: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ECT काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग.
2: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, समर्थनगर, छत्रपति संभाजीनगर. और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, फोस्टर होम्योपैथी कॉलेज कैंपस, सिडको N5, छत्रपति संभाजीनगर.
3: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
2: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
3: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
2: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
3: Admission contact 9371714265 or visit www.mgmu.ac.in.

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 FM वर. मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, आज आहे नॅशनल इंजिनियर्स डे आणि इंजिनियर्स म्हटलं की एक गोष्ट आठवते, घरात काही बिघडलं का आपण लगेच म्हणतो अरे घरात इंजिनियर आहे ना, बोलवा त्यालाच. फॅन बंद, इंजिनियरला बोलवा. वायफाय चालत नाही, इंजिनियरला बोलवा. मोबाईल हँग होतो, इंजिनियरला बोलवा. आणि कधी कधी तर प्रॉब्लेम काय आहे हे माहीत जरी नसलं तरी आपण म्हणतो भाई तू इंजिनियर आहे ना मग कर काहीतरी. पण खरं सांगायचं तर इंजिनियर म्हणजे फक्त मशीन्स किंवा बिल्डिंग्स बनवणारा नाही तर सोल्युशन शोधणारा माइंडसेट असलेला व्यक्ती. म्हणून आजच्या इंजिनियर्स डे निमित्त सगळ्या इंजिनियर्सला इंजिनियर्स डेच्या अनेक अनेक शुभेच्छा. घरात जर आज कोणी इंजिनियर असेल तर त्याला शुभेच्छा द्या, उगीच फक्त कामाला लावू नका. आणि ऐकत राहा आरजे भूषण सोबत एमजीएम रेडिओ 90.8.

0: वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 एफएम वर. मी आहे आर जे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, आपण सगळे शहरात राहतो आणि शहराबद्दल बोलताना एक कंप्लेंट ऑलमोस्ट परमनंट असते, ट्रॅफिक, पोल्युशन, धूळ. आणि कधी कधी वाटतं की आपल्या शहराची हवा ही आपल्या सोबतच ट्रॅव्हल करते. पण आता आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या बाबतीत एक चांगली गोष्ट समोर आली आहे. स्वच्छ वायू सर्वेक्षण 2026 मध्ये आपल्या शहराने 34व्या नंबर वरतून डायरेक्ट 16व्या नंबर वरती जंप मारली आहे. आणि शहराचा एक्यूआय सुद्धा 99 वरतून 76 वरती आला आहे. म्हणजे अजून काम बरंच बाकी आहे, पण डायरेक्शन डेफिनेटली पॉझिटिव्ह आहे. आणि आता 16 वरून टॉप 10 मध्ये यायचंय. आणि त्यासाठी हवा स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी फक्त ऍडमिनिस्ट्रेशनची नाही तर आपली पण आहे. कारण शेवटी शहर आपलं आहे, हवा आपली आणि पोल्युशन सुद्धा आपलंच. मी आहे आर जे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 एफएम, साथ है तो बात है.
1: University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-475-44 or visit mgmu.ac.in.
2: Stress, anxiety, depression या addiction, क्या ये problems आपकी life को affect कर रही हैं? तो help लेने में देर मत कीजिए.
3: Dr. Amol Patrikar, मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ, neuropsychiatrist. इनकी गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है.
2: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ईसीटी काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग.
3: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, समर्थ नगर, छत्रपति संभाजीनगर. और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, फोस्टर होम्योपैथी कॉलेज कैंपस, सिडको N5, छत्रपति संभाजीनगर.
4: योर ड्रीम इज टू बिकम एन इंजीनियर, एन आर्किटेक्ट, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.

0: वेलकम बैक एमजीएम रेडियो 90.8 एफएम वर मी आहे आरजे भूषण. शो सुरू आहे आपला. मित्रांनो, आपण सध्या अशा टाइम मध्ये जगतोय की कालपर्यंत आपण गुगलला प्रश्न विचारायचो आणि आता एआयला प्रश्न विचारतोय. फोटो एडिट करायचा, एसएल लिहायचा, आयडिया पाहिजे, या सगळ्यांमध्ये एआय आपली मदत करायला लागलाय. पण आता इंटरेस्टिंग ट्विस्ट असा आहे की एआय बनवणाऱ्या टेक वर्ल्ड मध्ये काही मोठे व्हॉइसेस म्हणतायत, भाई थोडं थांबा, स्पीड कमी करा जरा. कारण की ऍडव्हान्स एआय किती वेगाने डेव्हलप करायचं आहे आणि त्याच्यासोबत सेफ्टी किती सिरियसली घ्यायची आहे यावर सध्या मोठी चर्चा सुरू आहे. अँथ्रोपिकचे सीईओ डॅरियो अमोडे यांनी एआय डेव्हलपमेंटचा पेस कमी करण्याचं आवाहन केलंय आणि सॅम अल्टमॅन, एलॉन मस्क यांनीही एआय सेफ्टीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. म्हणजे टेक्नॉलॉजीची गाडी फुल स्पीडने धावते, पण आता प्रश्न एवढाच, ड्रायव्हर सीटवर कोण आहे आणि ब्रेक्स आपल्या हातात आहे का? मी आहे आर जे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 एफएम, साथ है तो बात है.
1: स्ट्रेस, एंजाइटी, डिप्रेशन या एडिक्शन, क्या ये प्रॉब्लम्स आपकी लाइफ को अफेक्ट कर रही हैं? तो हेल्प लेने में देर मत कीजिए.
2: डॉक्टर अमोल पात्रीकर मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ न्यूरोसाइकेट्रिक्स, इनकी गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है.
1: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ECT काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग.
2: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, समर्थ नगर, छत्रपति संभाजीनगर, और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, फोस्टर होम्योपैथी कॉलेज कैंपस, सिडको N5, छत्रपति संभाजीनगर.
3: Wondering what's next?
4: Unlock your future at Mahatma Gandhi Mission University,
3: where innovation meets excellence. Admissions are open
4: across undergraduate, postgraduate, diploma and PhD programs
3: across diverse fields from engineering and AI to law.
4: Apply now at www.mgmu.ac.in
3: or call 9067612000.
5: सुखियों में घोला जाए फूलों का शबाब, उसमें फिर

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 FM वर. मी आहे आर जे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, आपल्या लहानपणापासून रामायणाची गोष्ट आपण ऐकत आलो, टीव्हीवर पाहिली आहे, घरातल्या मोठ्यांकडून ऐकली आहे आणि आता हीच गोष्ट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एका कम टीव्हीवर पाहिली आहे, घरातल्या मोठ्यांकडून ऐकली आहे आणि आता हीच गोष्ट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एका कम्प्लिटली डिफरंट स्केलवर येते. रणबीर कपूरचा राम, साई पल्लवीची सीता आणि आता मच अवेटेड रामायणाची पहिली म्युझिकल झलकही समोर आली आहे. हे पहिलं गाणं रिलीज झालंय आणि कॉम्बिनेशन ऐका, म्युझिक ए आर रहमान, आवाज अरिजित आणि श्रेया घोषाल आणि लिरिक्स डॉक्टर कुमार विश्वास यांचे. गाण्यात रामसीतेचा विवाह, वनवास आणि लक्ष्मण भरत यांचीही झलक पाहायला मिळते. म्हणजे स्टोरी आपली जुनीच पण प्रेझेंटेशन एकदम न्यू जनरेशनचं. आता हे गाणं ऐकल्यावर एकच वाटतंय, रामायणाची गोष्ट पुन्हा सांगितली जाणार नाही तर ती पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. मी आहे आर जे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM. साथ देतो.

0: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
2: स्ट्रेस, एंजाइटी, डिप्रेशन या एडिक्शन, क्या ये प्रॉब्लम्स आपकी लाइफ को अफेक्ट कर रही हैं? तो हेल्प लेने में देर

वेलकम बॅक मित्रांनो, एमजीएम रेडिओ 90.8 FM वर मी आहे आर जे भूषण आणि शो सुरू होता आपला. चला मित्रांनो, आता माझी जाण्याची वेळ झालेली आहे, पण आपण पुन्हा भेटूच. त्याआधी तुम्हाला आजचा माझा शो कसा वाटला मला नक्की सांगा. त्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे आणि व्हॉट्सअप नंबर आहे 9359320080. या नंबरवरती व्हॉट्सअप करायचं आहे. त्या व्यतिरिक्त तुम्ही मला इंस्टाग्रामवरती DM करू शकता. माझा इंस्टाग्राम आयडी आहे rj_bhushan.pawar. आणि हो, इंस्टाग्रामवर तुम्ही मला फक्त DMच करायचं नाहीये, तर मला इंस्टाग्रामला फॉलो सुद्धा करायचं आहे. कुठे जाऊ नका, ऐकत रहा MGM रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

नमस्कार आरजे अदनान तुमच्या सोबत आहे ऑन एमजीएम 90.8 एफएम. तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा. आपण या गणेशोत्सवात अष्टविनायक गणपती बद्दल जाणून घेणार आहोत. तर आपण जाणून घेऊयात मोरेश्वर मंदिराबद्दल. मोरेश्वर मंदिर हे पुणे जिल्ह्यातील मोरगाव येथे आहे. हे गणपतीचे स्वयंभू मूर्ती पूर्वाभिमुख असून सोंड डावीकडे वळलेले आहे. बाप्पाच्या या लोभस व आकर्षक मूर्तीच्या डोळ्यांमध्ये व नाभीमध्ये हिरे जडविलेले आहे. तसेच मूर्तीवर नागाच्या फणांचे सुंदर छत्र आहे. इथल्या मूर्तीच्या दोन्ही बाजूस रिद्धी व सिद्धी उभ्या आहेत. तसेच पुढे उंदीर व मोर उभे आहे. अष्टविनायक यात्रेला सुरुवात मोरेश्वराच्या दर्शनाने होते व असे सांगितले जाते की या यात्रेचा शेवटही जर येथे झाला तर ही यात्रा खऱ्या अर्थाने सफल होते. तर या मंदिराची आख्यायिका आहे की गंडकी नगरीचा राजा चक्रपाणी आणि राणी उग्रा यांचा पुत्र सिंधू याला सूर्यदेवताने अमरत्वाचे वरदान दिले होते. त्याने अहंकार व असुरी वृत्तीने देवांवर आक्रमण करून आणले. त्यामुळे सिंधुसुराचा नाशिक करण्यासाठी देवांनी विघ्नहर्ता गणपतीकडे प्रार्थना केली. तेव्हा मोरावर आरूढ झालेल्या गणपतीच्या मोरेश्वर अवताराने सिंधुसुराचा वध केला व देवांना व पृथ्वीला त्याच्या त्रासातून मुक्त केले. अशी या मंदिराची आख्यायिका आहे. ऐकत रहा आरजे अदनान सोबत एमजीएम 90.8 एफएम. साथ है तो बात है.

0: So, बात कुछ ऐसी है कि हर किसी की जिंदगी में एक सबसे बड़ा सवाल है और एक क्वेश्चन मार्क है, यार मेरे बाल बहुत झड़ते हैं यार, कहीं मैं पूरा गंजा तो नहीं हो जाऊंगा ना। मतलब लड़का हो या लड़की हो, सबसे बड़ा मुद्दा यही है, हेयर फॉल कैसे रोके। तो आज हम इसी पर बात करेंगे क्योंकि बहुतों के दिल में सवाल है, क्वेश्चन से, और बहुत सारे जो लोग है इन सब से जूझ रहे हैं आजकल एंड बड़ा परेशान भी है। तो अपने सुबह है प्रोफेसर डॉक्टर धनराज किते सर, स्किन एंड हेयर स्पेशलिस्ट MGM हॉस्पिटल। तर प्रश्न हाच आहे की एक्झॅक्टली सर केस गळण्याचं कारण काय असतं?
1: सर ऍक्च्युअली केस गळण्याचं कारण मुख्य एक असं असू शकत नाही, कारण हे एज नुसार जेंडर नुसार बदल, कुणामध्ये स्ट्रेस हा फॅक्टर आहे, कुणामध्ये इम्बॅलन्स डाएट हा फॅक्टर आहे, कुणामध्ये जेनेटिक फॅक्टर आहे, कुणामध्ये अपुरी झोप हा फॅक्टर आहे, कुणामध्ये पाणी म्हणजे वॉटर, हार्ड वॉटर हा फॅक्टर आहे। त्यामुळे मल्टिपल कारण आहेत, ते आपण ऍड्रेस करून ट्रीटमेंट करणं हे गरजेचं आहे।
0: आणि सर साधारण रोज किती केस गळणे हे नॉर्मल आहे?
1: ऍक्च्युअली लोकांमध्ये भ्रम आहे की 5-10 केस गळले म्हणजे आपल्याला काहीतरी डिसीज झालं, ऍक्च्युअली असं बिलकुल नाहीये। केस गळती ही 50-100 केस गळती ही नॉर्मल आहे, आपल्याला दिवसामध्ये 50-100 केस गळू शकतात। याच्या मागे जर आपले डेली 50-100 केस गळले तर पुढच्या लेटसे 4 वर्षांमध्ये आपण पूर्णपणे टकले होऊ, पण असं नाही, केसांचे रूट्स मात्र गळत नाही, फक्त केस गळतात। त्या 50 केसांमधून लगेच दुसऱ्या दिवशी नवीन 50 केस येतात, त्यामुळे दररोज 50 केस गळणे आणि 50 केस उगवणे ही एक सायकल आहे। जर ती सायकल डिस्टर्ब झाली म्हणजेच तुमचे दररोज 70 केस गळतात आणि 50 येत आहेत, तर अशा वेळी तुम्हाला मिड पार्टिशनमध्ये थिनिंग दिसणे, हेअरलाईन पाठीमागे जाणे असे तुम्ही ऑब्झर्व करू शकता आणि अशा वेळी तुम्ही डॉक्टरकडे जाणे गरजेचं आहे। बट नुसते 50 केस गळत आहेत आणि तुमची हेअर डेन्सिटी नॉर्मलच आहे, तर काही घाबरण्याची गरज नाही, ही नॉर्मल सायकल आहे।
0: तर एक्झॅक्टली केस गळती पाठीमागे कारण काय आणि किती केस गळणे म्हणजे नॉर्मल आहे हे आता आपण जाणून घेतलं। केस हे स्ट्रेसमुळे गळतात का नाही हा सुद्धा एक प्रश्न आहे ना, त्याबद्दलही आपण बोलूयात बट थोड्या वेळानंतर। तोपर्यंत स्टे ट्यून्ड। Only on MGM 90.8.

0: स्ट्रेस घेतल्याने केस गळतात हे खरं आहे की खोटं? तर आपल्यासोबत आहे डॉक्टर धनंजय गीते सर, स्किन अँड हेअर स्पेशालिस्ट. त्यांच्यासोबत आज आपण हेअर फॉल बद्दल बोलत आहोत. तर सर, अनेकांना खूप स्ट्रेस असतो तो आणि यामुळे सुद्धा केस गळत आहेत का, हे कारण असू शकतं का?
1: नक्कीच सर, 100% स्ट्रेस असेल तेव्हा तुमची केस गळती होते. याचं मी एक सायंटिफिक कारण सांगेल तुम्हाला, जे की सगळ्यांना माहीत असलं पाहिजे. आपले केस जे असतात ते 3 फेज मधून जातात, म्हणजेच हेअर सायकल मधून जातात. ग्रोथ फेज म्हणजेच अॅनाजेन फेज, ट्रान्झिशन फेज म्हणजे कॅटाजेन फेज, आणि रेस्टिंग फेज म्हणजे टिलोजेन फेज. नॉर्मली 10-15% केस हे रेस्ट करून 2-3 महिन्यामध्ये गळत असतात. जेव्हा आपल्याला स्ट्रेस येतो, म्हणजे तुमची एखादी सर्जरी झाली, तुम्हाला टायफॉइड झाला किंवा तुम्हाला डेंग्यू झाला किंवा तुम्हाला थायरॉइड डिटेक्ट झाला, तर तेव्हा तुमची बॉडी एका स्ट्रेसमध्ये असते. अशावेळी जे तुमचे ग्रोईंग फेजमधले 80-90% केस आहेत, त्यातले 10-15% केस एकदमच टिलोजन म्हणजे रेस्टिंग फेजमध्ये शिफ्ट होऊन जातात. आणि ते रेस्टिंग फेजमध्ये शिफ्ट झालेले केस 1-1.5 महिन्यानंतर किंवा 2 महिन्यानंतर एकदम गळायला लागतात. तुमच्या हात भरूभर विंचरल्याच्या नंतर केस ते हातामध्ये येतात. तर याला टिलोजन इफ्लुएम म्हणजे एक प्रकारचा हा डिसीज आहे. तर अशा वेळी आपल्याला घाबरायचं काहीही कारण नाही आहे. आपण डॉक्टरकडे जाणे आणि अंडरलाईंग कॉज नीट करून घेऊन केसाला न्यूट्रिशन देणे. तर हे गेलेले सपोज तुमचे 20% केस गेले, ते पूर्णचे पूर्ण केस पुढील 4 महिन्यामध्ये वापस येऊ शकतात. तर ही एक दिलासादायक बाब आहे सगळ्यांनी लक्षात घेऊन ट्रीटमेंट घेणे.
0: म्हणजे स्ट्रेस घेत जाऊ नका, त्याने सुद्धा तुमचा हेअर फॉल वाढतोय. आणि आपण बघतोय की सर, अनेक जण डाएट फॉलो करतायत वजन कमी करायला किंवा वजन वाढवायला, पण आपल्या केसांसाठी कशा प्रकारे आपण डाएट करू शकतो जेणेकरून त्याचा फायदा आपल्या केसांना होईल?
1: चांगलं वाला डाएट फॉलो केलं पाहिजे ज्यामध्ये केसासाठी उपयुक्त गोष्टी असल्या पाहिजे, जसं की योग्य प्रमाणामध्ये प्रोटीन, आयर्न, झिंक, विटॅमिन D3, विटॅमिन B12 आणि इतर बॅलन्स डाएट. जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर अशावेळी तुम्ही एग्स खाणे महत्वाचं आहे. जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर दूध, दही, डाळी, कडधान्य, नट्स, हिरव्या भाज्या तसेच योग्य प्रमाणात प्रोटीन घेणे महत्वाचं आहे. क्रॅश डाएटिंग आणि अचानक वजन कमी करण्याच्या नादामध्ये तुम्ही जर डाएट विसरलात तर अशावेळी तुमचे केस स्ट्रेसमध्ये जाऊन तुम्हाला टिलोजेनिक होऊन तुमचे केस गळू शकतात.
0: क्या बात है. तर हे सर्व फॉलो करा आणि तुमचे केस हेल्दी ठेवा. और फिर इसे देखिएगा, फरक तो होगा ही. एंड स्टे ट्यून्ड विद आरजे अदनान ओनली ऑन MGM 90.8 FM.

0: Let's talk about hair fall. You are listening to MTM 90.8 FM. आणि आपल्यासोबत आहे डॉक्टर धनंजय गीते सर, स्किन अँड हेअर स्पेशालिस्ट. तर सर, एक वेळ होता जेव्हा सर्वजण आपण ना तेल लावत होतो. आता आपण बघतोय की केसांना तेल लावण्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. तर तेल लावणं चांगलं आहे की नाही आणि यामुळे केस गळती थांबू शकते का?
1: तर यामध्ये सर एक मी सांगेल की 5% तथ्य आहे. कशा प्रकारे तथ्य आहे मी तुम्हाला सांगतो. जर आपण तेल लावलं नाही तर आपले केस ड्राय राहतील. ड्राय राहिले इरिटेशन होईल, इचिंग होईल, डँड्रफ वाढेल आणि आपले केस सेकंडरीली गळतील. बट जर तुम्ही रेग्युलर केस तेल लावलं तर अशा वेळी तेल म्हणजे काही न्यूट्रिशन नाही आहे. तेल म्हणजे एक प्रकारचं मॉइश्चरायझर आहे जे तुमचे केस नरिश करतं आणि ते हेल्दी ठेव. नरिश केल्याने तुम्हाला केसांमध्ये कंडिशनिंग येते. तुम्ही कुठलं फॅन्सी किंवा हायफाय तेलवरती पैसे खर्च न करता आपलं कोकोनटचं ऑइल जरी तुम्ही थोड्या प्रमाणामध्ये जर लावलं तर तुमचे केस कंडिशन राहतील आणि सेकंडरीली तुमचं इरिटेशन टाळलं जाऊन तुमचे केस गळतीवरती इनडायरेक्टली चांगला परिणाम होईल. त्यामुळे थोड्या प्रमाणामध्ये तेल लावणे हे गरजेचं आहे. जर तुमचे केस खूप ऑइली राहतात नॅचरलीच तर अशा वेळी तेल टाळणं योग्य आहे. बट जर ड्राय असतील तर थोड्या प्रमाणात तेल हे डॉक्टरकडून रेकमेंडेड आहे.
0: सो लिमिटमध्ये तुम्ही जर तेल लावलं तर ते चांगलंच आहे मित्रांनो. या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. अजून एक सर महत्वाचा प्रश्न हे अनेक जणांच्या माइंडमध्ये असेलच आणि कन्फ्युजन सुद्धा असेल की शॅम्पू आपण कोणतं वापरावं, कोणतं वापरू नये आणि एक आठवड्यात कितीदा आपण शॅम्पू यूज करू शकतो.
1: अतिशय योग्य प्रश्न आहे सर, किंवा सगळ्यांच्या डोक्यात मध्ये असलेला हा प्रश्न आहे. कारणानुसार शॅम्पू वापरणं योग्य आहे. शॅम्पूचे काही काही प्रकार आहेत. जर तुम्हाला डँड्रफ असेल, नॅचरली आपल्या केसामध्ये जास्त ऑइल येऊन त्याचा डँड्रफ तयार होतो आणि तो डँड्रफ केसामधून काढणं गरजेचं आहे. ते एक प्रकारचं फंगस असतं. तर त्याच्यासाठी केटोकोनाझोल बेस शॅम्पू हे वापरल्याने आपले केसांमधील डँड्रफ कमी होऊन आपले केस हेल्दी राहतात. तर आठवड्यात 2 वेळा डँड्रफ असेल तर केटोकोनाझोल बेस शॅम्पू वापरणं हे रिकमेंडेड आहे. त्याने काही एक्स्ट्रा हेअरफॉल वगैरे होत नाही. आता कमिंग टू द अदर शॅम्पूज, काही काही कंडिशनिंग शॅम्पू आहेत ते पण वापरणे योग्यच आहे. त्याच्यानंतर येतं तिसरं सिरम बेस्ड शॅम्पू जे की पेप्टाइड आहेत हेअर ग्रोथसाठी. तर मी सांगेल अजून एवढं प्रूव्ह झालेलं नाही की कोणत्या शॅम्पूने हेअर ग्रोथ होत, हे सगळं एक मार्केटिंगचा प्रकार आहे. स्टील कोणचा शॅम्पू तुम्हाला फायदा देत असेल तुम्ही वापरू शकता. आता कमिंग टू द किती दिवसामध्ये शॅम्पू केला पाहिजे, तर नॅचरली आपल्याला 2-3 दिवसामध्ये आपल्या केसामध्ये मळ आणि डर्ट तयार होते. तर अशा वेळी आपण एव्हरी थर्ड डे म्हणजेच आठवड्यातून 2 वेळा शॅम्पू करणे योग्य आहे. काही लोक आठवड्यामध्ये दररोजच शॅम्पू करतात, तर त्यामध्ये सुद्धा माझ्या प्रॅक्टिसमध्ये असं मला अनुभवलेलं आहे मी की त्यामध्ये सुद्धा काही गैर नाही, तरी त्यांचे केस हे नॅचरली हेल्दी आहेत. जर एखाद्या व्यक्तीला जास्त ऑइलीनेस होत असेल, जास्त डँड्रफचं प्रमाण होत असेल, तर तो माइल्ड शॅम्पू त्यांनी डेली बेसिसवरती नरिशिंग शॅम्पू त्यांनी वापरू शकतो.
0: सो एक्झॅक्टली या सर्व गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो, आणि या प्रकारे तुम्ही तुमच्या केसांची काळजी घेऊ शकता. आपण अजून बोलणारच आहोत, बट स्टे ट्यून्ड. Only on MGM 90.8 FM.

0: फार्मसीमध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.

0: हेअरफॉलचा सर्वात जास्त प्रॉब्लेम हा महिलांना होत असतो. तर याबद्दलच आज आपण बोलत आहोत. आपल्यासोबत आहे डॉक्टर धनंजय गीते सर, स्किन अँड हेअर स्पेशालिस्ट. तर सर, हेअरफॉलचा प्रॉब्लेम आपण बघतोय की महिलांमध्ये जास्त आहे, त्यांचे केस जास्त गळत आहेत, तर या पाठीमागे कारण काय असू शकतं?
1: सर, पुरुषांपेक्षा महिलांमध्ये स्ट्रेस घेण्याचे

0: प्रेग्नन्सी जास्त असते, त्यामुळे स्ट्रेस हा फॅक्टर त्यांच्यामध्ये आहे. त्यातल्या त्यात अजून थायरॉईडचं प्रमाण त्यांच्यामध्ये आहे. तसेच मासिक पाळी असल्यामुळे आयर्न डिफिशियन्सी त्यांच्यामध्ये आहे. सोबत सोबत त्या प्रेग्नन्सीला फेस करतात, ज्यामुळे की त्यांचा हेअरफॉल होतो. आणि आजकाल तर जवळपास एव्हरी सेकंड फिमेलला PMOS किंवा PCOS आहे. तर या सर्व गोष्टींना आपण पाहिलं तर मेलपेक्षा फिमेलला मल्टिपल फॅक्टर आहेत. आणि अशा वेळी त्यांनी त्याचा अंडरलाईन कॉज शोधणे आणि डॉक्टरकडे जाऊन त्या कॉजसाठी ट्रीटमेंट घेतल्याच्या नंतर करंटली मेडिकल सायन्समध्ये 100% ट्रीटमेंट उपलब्ध आहे. तर हेअरफॉल झाला आणि याच्यावर उपायच नाही म्हणून स्ट्रेसफुल राहण्यापेक्षा हेअरफॉलचं कारण शोधून योग्य प्रमाणात न्यूट्रिएंट घेऊन अंडरलाईन कॉज ठीक करून हेल्दी आणि खुश राहणे महत्त्वाचं आहे.
1: एक्झॅक्टली हे कारण आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि आज आपण हेअरफॉलबद्दल बोलत होतो डॉक्टर धनंजय गिते सरांसोबत. थँक्यू सर, थँक्यू सो मच. आणि या गप्पा इथंच थांबणार नाहीयेत. हा एक पार्ट वन होता. नेक्स्ट शोमध्ये आपण हेअर ट्रान्सप्लांट बद्दल बोलणार आहोत आणि टक्कल होण्यापाठीमागे कारण काय त्याबद्दल सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. त्यासोबतच तुमचे काही प्रश्न असतील ना अबाउट हेअरफॉल, हेअर ट्रीटमेंट, तर ते तुम्ही आम्हाला कळवू शकता 9359320080 या व्हॉट्सॲप नंबरवर. नंबर पुन्हा एकदा ऐका 9359320080. अँड स्टे सेफ, स्टे हेल्दी, स्टे ट्यून्ड.
2: ओनली ऑन MGM 90.8 FM.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 or 9518315455.

0: ಭೂಮಿ ಹಕ ತರಿ ಕಮಗರಕ.
1: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
2: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी।
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची।
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात।
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455।

0: Wondering what's next?
1: Unlock your future at Mahatma Gandhi Mission University,
0: where innovation meets excellence. Admissions are open
1: across undergraduate, postgraduate, diploma and PhD programs
0: across diverse fields from engineering and AI to law.
1: Apply now at www.mgmu.ac.in
0: or call 906761200.
2: फार्मसीमध्ये गुणवत्ता आणि संशोधनपूर्ण शिक्षणासाठी
3: एमजीएम विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
2: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
3: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा एमजीएम कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
2: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू